दुपट्टा तेरा, दुपट्टा तेरा, दुपट्टा तेरा, दुपट्टा तेरा, दुपट्टा